बाराचं रूपानं म्हणा न तिच्या वाला सरास तिच्या बद्दल बोलाले बाराचं कामाले येते ते तिच्या वाला रोज मग इथं येतं तुम्ही हौशी महाराज डोळ्यामध्ये दिसतात तुमच्या गरज मनामध्ये इंटेन्शन लय गळला तर गंदे भोकळे दिसतात.

तर मग फिदावते तिच्यावर असा बंदर पोटामध्ये गेल्यावर एक बंपर लहान पोरावानी करते हे साप चंगळ सा घोडे हवस की रेस मे दौडे पाणी सा पैसा ये छोडे किडे मकोडे ये थोडे से बोले ये पोरे दिखाने को डोले सा पागल ये हो रे।